0: सुनिश्चितं कुर्यात्। नवदिल्ल्याम् एकपञ्चाशत्तमे प्रगति उपवेशने अध्यक्षतां कुर्वन् श्रीमोदी राज्येभ्यः निर्दिष्टवान् यत् अपशिष्ट प्रसंस्करण संयंत्राणि सहैव गोबर्धन संयंत्राणि च सम्मिलितं कृत्वा कठोर अपशिष्ट प्रबंधन संबद्धानां आधारभूत परियोजनानां कार्यं शीघ्रं पूर्णं कुर्वन्तु। उपवेशनावधौ प्रधानमन्त्रिणा 30,000 कोटि रूप्यकाणां सप्त महत्वपूर्ण परियोजनानां समीक्षा विहिता। सः अवोचत् यत् विद्युत् व्ययं न्यूनीकर्तुं ऊर्जा सुरक्षां वर्धयितुं गृह सामुदायिक स्तरे च स्वच्छ ऊर्जायाः प्रसारार्थं रूफटॉप सौर योजना मिशन मोड रूपेण स्वीकरणीया। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू अद्य गैंगटॉक नगरस्य पालजोर क्रीडांगणे आयोजिते समारोहे सिक्किम आरक्षिबलाय प्रतिष्ठितं प्रेसिडेंट्स पुलिस कलर इति सर्वोच्चं सम्माननं प्रदास्यति। एतेन सह सिक्किम राज्यं सम्मानमिदं प्राप्तुं देशस्य 15 राज्यं तथा उत्तर पूर्व क्षेत्रस्य 3 राज्यम् अभवत्। प्रेसिडेंट्स पुलिस कलर इति सम्माननं देशे कस्यापि आरक्षिबलस्य असाधारण सेवायाः सुदृढ़ अनुशासनस्य राष्ट्रं प्रति निष्ठायाः च कृते दीयमानं सर्वोच्चं औपचारिक सम्मानं वर्तते। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा CBSE इत्यनेन हैदराबाद स्थितस्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थायै कोइम्प्ट एडुटेक इत्यस्मै परीक्षा परिणामानुबंध आबंटनस्य विषये आरोपाः निराकृताः। एकस्मिन् सामाजिक अंतर्जालीय पटलीय संदेशे CBSE इत्यनेन आरोपाः त्रुटिपूर्णः भ्रमात्मकः तथ्यहीनास्ति इति प्रतिपादितम्। परिषदा उक्तं यत् संस्थायै अनुबंध प्रदाने सामान्य वित्तीय नियमानां नियमावल्याः च निष्ठापूर्वकं पालनं कर्तव्यम्। परिषदा सूचितं यत् 26,000 वर्षस्य बोर्ड परीक्षायाः उत्तरपुस्तिकानां डिजिटल मूल्यांकनेभ्यः RFP इति गतवर्षस्य अगस्तमासे केन्द्रीय सार्वजनिक क्रयण पोर्टल इत्यत्र आरभ्य योग्याय निविदानुबन्धः प्रदत्तः आसीत्। केन्द्रीय गृहमन्त्री अमित शाहः अद्य गुजरात राज्यस्य यात्रां प्रति एष्यति। स्वयात्रावधौ गृहमन्त्री अहमदाबाद गांधीनगर मण्डलयोः प्रायः 12 जनोपयोगी शिक्षा ग्रामीण आधारभूत संरचना परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च विधास्यति। ईद उल अजहा अद्य कृत्स्ने उत्तर प्रदेशे सोत्साहं सोल्लासं आचर्यते। बकरीद पर्व निर्विघ्नेन आचरितुं प्रशासनेन विस्तृता व्यवस्था कृता अस्ति। राज्य सर्वकारेण सर्वेषां मंडल आरक्षी प्रमुखाणां कृते संचेतना च प्रसारिता अस्ति यत् क्षेत्रे नूतन परंपरायाः आरंभः न भवेत्, निषिद्धानां पशूनां बलिः न भवेत् इति सुनिश्चितं कर्तव्यम्। अन्ते च क्रिकेट क्रीडायां IPL क्रिकेट स्पर्धायां गतरात्रौ न्यू चंडीगढ़ नगरे क्रीडिते एलिमिनेटर द्वंद्वे राजस्थान रॉयल्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलम 47 धावनांकैः पराजितम्। राजस्थान रॉयल्स दलेन सनराइजर्स हैदराबाद दलस्य सम्मुखं 44,200 धावनांकानां लक्ष्यं स्थापितम् आसीत्। प्रत्युत्तरे हैदराबाद दलं केवलं 96,100 धावनांकानेव अवाप्नोत् इति वार्ताः।
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರ FM ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು.
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ. ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ

0: आत्मीय श्रोत्रांनो, नाट्यरंग कार्यक्रमाक तुमक सगळ्याक हांव प्रितीचे स्वागत सांगते आसा। आज आमगेल स्टुडिओ भितर एक असले कलाकार आसा हेका आमी बहुमुख प्रतिभेत म्हणू शकतात। कित्याक म्हणल्यार हेमी नाटककार आसात, मुर्ती कलाकार आसात, तशी हेमगेले डेकोरेशन करते बिजनेस बी आसा। अशी एक सात आठ प्रतिभे एक कडे जाल्ली एक प्रतिभावंत एक मनीस आज आमगेल स्टुडिओत येयल्ले आसात। आणि तेमगेल नाव आसा राजेश वसंत सैल। हेमी कारवार तालुक सदाशिवगड ग्रामाचे आसात। आज हेमी हे कसे साधन केले की ते म्हण सांगून तेमगेल खंचानत आम्ही ऐकया। राजेश वसंत सैल, तुमका आमगेले नाट्यरंग कार्यक्रमाक प्रीतीचे स्वागत आसा।
1: थँक्यू मॅडम, नमस्कार।
0: राजेश, कसले एक मनशाक जन्मतः थोडी प्रतिभा येल उरतात, जन्मतः येल्यार बी तेचका तितले लक्ष दिल उरनात, मागीर होड जाल नंतर तेमका कळटा आमगेल भितर कितकी एक आसा म्हण, मागीर ते प्रतिभा वाढून घेऊन एक फेमस व्यक्तित्व कन घेतात। तशेच तुम्ही नाटककार म्हणते आसात, हा तुमका बहुमुख प्रतिभेत म्हणता। कित्याक म्हणाले तुम्ही मूर्ती करचे कलाकार, तबला वादक असात, असे दुसरे दुसरे रंगा भितर तुम्ही नाव केले असत, त्या निमित्त हे प्रतिभा तुमका जन्मतः येले का मागीर आणि वाढता वाढता हे प्रतिभा तुमगेल भीतर असा म्हण तुम कळलेले, तुमगेल बालेपणा बद्दल सांगू शकतात का?
1: बालेपणा बद्दल म्हणल्यार आता आमगेले नाटकाचे उरू तबला फील्ड उरू हे आमगेले एक फॅमिली आर्ट म्हणटा पळय, हे आमगेले फॅमिली पहिलेच्यान असा। मागेला आजो उरू, तेजे नंतर मागेल बाब, आता मागेल भाव आणि हाव मेळ, हे सगळे जी कला असा हे आम्ही मुखार व्हरते असत। आता पहिलेच्यान आमगेले बाब मराठी खेळ, हे दशावतारी खेळ म्हणतात, तेतू तबला वादक, तेतूत लहानपणापासूनच तुम्ही हे आमक ह्या फील्डा भीतर हे कसे करचे, हे वादन कसे वाजवचे, जाऊ हे कले भीतर अलग अलग पार्ट म्हणतात आम्ही रोल, विष्णू उल्या विष्णू कस करतो, राक्षस उल्या राक्षस कसे करते, हे अलग अलग तुम्ही पहिलेच्यानच लहानपणापासूनच आमकं हे सगळं दाखवून दिलं असं।
0: तुमगेले पालक कित करत असेल?
1: मगेले पालक हे मातेची मूर्ती करचे, गणपती सगळे करचे, तबला वादक, खेळ म्हणता पळय आम्ही
0: खेळ, यक्षगान,
1: यक्षगान म्हणतात हे आमगेले कोकणा भीतर मराठी दशावतारी खेळ म्हणतात, ते खेळात तबला वादक तुम्ही।
0: तुमगेल बाब तेतू भीतर खाली तबला वादन करत असेल का नाटकात पार्ट करत असेल?
1: पार्ट बी करत असेल, पहिले ते मी फाटी बी खूप बरोबर नाटक केला, संगीत नाटकात बी पार्ट केला, तुम्ही ऐतिहासिक बी नाटकात पार्ट केला, पौराणिक करू सामाजिक करू खूप ते मी नाटकात पार्ट केला। आता हे खेळ पद्धत म्हणल्यावर आम्ही बाबा बरत आम्ही बरे वर्षाला करते आयला,
0: म्हणजे एक स्कूल डेसाच्या तुम्ही हे खेळ करते
1: असे,
0: तुमकं सुमार कितले वर्ष असेल?
1: माका दिसता फर्स्ट सेकंड असताना हे लहान लहान पार्ट आम्ही करते आले, स्टेजार हाडिला आमका
0: सेकंड स्टँडर्ड आठ वर्ष,
1: लहानपणापासूनच आम्ही केला तेथून।
0: खेळ म्हणा कसे उरत असले आणि लहानपणा तुमका कसले रोल दिल?
1: खेळ म्हणजे एक आता खंचे पौराणिक, पौराणिका भीतर एक भागवत म्हणून उरता, तबलजी उरता, आता हार्मोनियम, मग शहनाई, मग श्रुती, शमळ, हे सगळे तेजी वाद्यवृंद उरतात, तेतूत पडदे मगेर तुगे मेकअप आर्टिस्ट उरतात, तेतू भीतर जे जे कोण कोणाक

0: रोल दिलात आम्ही म्हणतात पाहत गायना भीतर ध्रुपद गायन म्हणतात ते पद्धत तूत झंपा म्हणून उरता ढमार म्हणून उरता साखी उरता मग छंद असे अलग अलग अलग अलग प्रकार उरतात
1: राग
0: उरतात ते सगळं त्यांना त्या त्या पार्ट्या ते डिवाइड करून तसं तसं देतात.
1: तुमका लहान असताना कसले रोल जास्त मिळत असेल?
0: आम्ही म्हणजे इंद्रसभा उरता पळ इंद्रसभा अग्नी वायू
1: पंचभूताचे देव उरतात अग्नी वायू
0: वरुण
1: यम
0: ते म्हणजे एक स्टार्टिंग एक स्टेज फेर म्हणजे एक स्टेजार
1: येताना
0: बरे जाता लहान पोराक ते रोल देऊक एक स्टेजार हाडूक तो रोल बरे जाता ऑलमोस्ट आता आमगेल तेका खंयच्या पोराक कोणाकही जाल्यार ऑलमोस्ट तेच रोल केले उरतात फर्स्ट
1: वायू वायू टाईप मेकअप केले उरतात
0: ना एक देवाल वेश घाल देवाल वेश कशी उरता इंद्र वायू वरुण यमाच रोल म्हणा तो अलग उरता
1: माझा भयानक रोल
0: भयानक रोल
1: चल यमाच एक हे बरे उरता पण मिसी बी असे गन केले उरतात इंद्र बी माझा सात्विक रोल तुमका फर्स्ट कसले रोल
0: फर्स्ट अग्निदेव
1: म्हणजे एक सभा भीतर अग्निदेवाल कितले डायलॉग असले
0: एक वन आवर जाऊ टू आवरचे खेळ उरतात ते तर एक उरतले आमगेल एक इंद्रसभा इंद्रसभाचे एक 30 ते 40 मिनिटाचे एक पार्ट उरता तेतू भीतर आमगे एक दोन डायलॉग तेतूर एक बारीक छंद
1: 8 वर्षा परत एक दोन डायलॉग जाऊ एक हे डिलर बी ते होडते किंवा म्हणाल ते मी राईम्स आणि एक सेंटेन्स वाचे एज येते ते डायलॉग तुम्ही कशकान परफेक्ट कन वयत असेल
0: कन वयत म्हणजे आमगेल बाप तिथलं स्ट्रिक्ट असेल आणि बाबा बरे एक हरिदास पणकर असले नारायण मुळेकर म्हणून मुडगेरचे ते मी खूप म्हणा खूप स्ट्रिक्ट असले आणि बरे शिकत असेल ते म्हणजे खेळा भीत नाचचे कसे स्टेप्स घालचे कसे
1: तुम्ही सांगलाय ते मी शिकत असेल यक्षगाना भीतर सगळ्यांकिंत होड की तोर सांगा यक्षगानात नाचे
0: नाचे
1: तुम्ही करते खेळा भीतर बी नाचे
0: नाचे उरता तेच इम्पॉर्टंट असं
1: नाचत उरता यक्षगान उरचो नाचा
0: कोणाला एक पार्ट असा सोबत नारद मुनीचे उरले तेमक नाचे गायनकन स्टेजार विष्णूचे पार्ट उरले तेमक खंयचे तरी गाणी म्हणून तेमक स्टेजार घेतात आता राक्षस उरले जाऊ खंच बाकी इतर देव तेमक ते वाद्या बरोबर स्टेजार हाड
1: तुमका अग्नी दिली ना अग्नी म्हणा मी मात्र उठावर उरलं तुमगेले एंट्री कशी असेली स्टेजार
0: म्हणा आता आम्ही ते वादना भीतर दोन चार प्रकार असतात आता तेथून आम्ही एक यल्ला लालिम म्हण एक वाद्य प्रकार घेतात मगीर अनेक प्रकार म्हण ताथय्या दिगथय्या दिगथय म्हण तसे ते आमक ते स्टार्टिंग ते शिकले
1: ताथय्या दिगथय्याचेर ते वादन शिकवून तुमकां नाच शिकले हांव तुमगेल बालेपणाचेर वयता सेकंड स्टँडर्ड म्हणटा काहीच कळील उरना पोरांकी अशे आताचे एक पोरा पळयला ते जेव कळना तसले टायमार तुम्ही खेळा स्टेजार येऊन घेऊन नाता म्हण सांगणार तुमकां तसे प्रॅक्टीस जाले उरतले काय तुम्ही मनाच्यान ते रोल करत असले
0: मनाच्यान म्हणजे लहानपणापासून कानाचेर
1: पडिले
0: तेच म्हणजे आमगेल रिहर्सल ते आमगेर करत असले आणि बाब तबला वादक मेन म्हणजे ते सगळे बी इंटरेस्ट आले ते
1: तेच
0: ऐकत येऊचे
1: त्यांना कित असेल का म्हणून सांगला घराचे वातावरण ते एक यक्षगानाचे रंगभूमी
0: रंगभूमीचे
1: तुम्ही उठेल ते बाबा पळत असले ते गेल साथी लोक येऊन यक्षगान करचे हे सगळे पळत असेल
0: क्लायमेट
1: असले तसे जाऊन गेले म्हणजे एक बरो हव्यासो यक्षगान जाऊ नाटक जाऊ हे कित सांगा आमगेल एक संस्कृती वाढयता आताची पिढीक ते संस्कृती मेळना किंवा म्हणा आता जातीतले हे सगळे बंद झालं आम्ही समजला ते नाटक कमी जाते
0: अजिबात ना भरपूर जाते मग दिसते ह्या 4-5 वर्षा भीतर आणि संगीत नाटकाने खूप स्कोप
1: येऊला ते आमगेल हर एक नाट्यरंग कार्यक्रम येऊच्या हर एक आर्टिस्ट आमक सांगता ना मॅडम एक चूक कल्पन असा की नाटक कमी झालं ना झालं कितका म्हणून सांगला आताचे जो आवय बापू असा नी तुम्ही सांगत पळ्या जसे तुमगेल घराचे जो तसले वातावरण आशिली तुमक ते इंटरेस्ट आले हे मी पोराक त्या नाटका व्हरचे जाऊ यक्षगान दाखवायचे कमी गेलात तेजे ना आताचे पोराक यक्षगान जाऊ नाटका बद्दल तितले कल्पन ना जितले तुम्ही सेकंड स्टँडर्ड असेल त्यांना जितले कल्पन असेल आताच पोराक एक यक्षगान कित म्हण खबर होणार तेत आम्ही आमगेल पॅरंट्सांक जाऊ पालक लोकांक सांगचे की आमगेल संस्कृती वाढयतल्यार आमगेल बरोबर ते पोर उरता न्ही तेमका बी हे यक्षगान हे नाटक हो नाटक कलावीद म्हण अशे करून आम्ही तेमक परिचय करून दिल्यार मात ही संस्कृती आमगेले लहानपणाच्या मुखार येतली म्हण पळया राजेश तुमका तुमगेल घराचे एक वातावरण हे असले तुम्ही लहानपणात शिकून गेले आताचे एक पोरा भीतर यक्षगान

0: म्हणजे स्टेप जर तुम्ही डागायला जाल तस करू शकता, पण आम्ही टाइम का डागाय ना
1: आमगेल थिंग सदाशिवगडा भितर आता एक सेकंड ग्रुप लहान पोर करते अगदी बेस्ट करतात
0: लहान पोरात तुम्ही ट्रेनिंग करता
1: ट्रेनिंग करते
0: तुम्ही आता सेकंड स्टँडर्डाचा ना यक्षगान स्टार्ट केले तुमका याद असा तुम्ही सेकंड स्टँडर्डात रंग मंचाचार येल त्यांना तुमका लोका पळे तरी भय दिसले
1: स्टार्टिंग थोडे दिसले लोका पळ भय दिसले बट आमकां ते बाकीचे गाणी म्हणचेर भाषण म्हणचेर तेतूर भय दिसनाशिल्ले
0: ल्हान पोर कितें उरता सांगा मायंडात तेमगेले कांय तूर ना एकदम तुम्ही दिल्ली बायपाट घाण घेऊन येऊन मुखार सांगून दिसा तुमगेले तो फर्स्ट रोल पळयता बाबाल ओपिनियन कशें आशिल्ले
1: आनी बरें करूं जाय तेका ऑलवेज तेच आशिल्ले तो केन्ना अशें तेगेले म्हळ्यार तशें शिक्षण तशें आशिल्ले तेगेले म्हळ्यार केन्ना तेका समाधान म्हणटा आनी बरं जाऊ जाय
0: ते खबर उरता ह्या चलान मागीर बरं केला पण आनी तुमकां आनी प्रोत्साहन दिवसाचे आनी बरं
1: जाऊ
0: मागीर सेकंड तुमगेले नाटकाचो खंयचो रोल झालो
1: नंतर नंतर नंतर जाते गेले एक एक एक एक सामाजिक नाटक करू अशे कोंकणी अकॅडमीत बाबा बर हर कडेन वयचे
0: तुमगेले बाब कोंकणी अकॅडमीत
1: अकॅडमीत म्हळ्यार वसंत बांदेकर तेमगेले बरं आम्ही वयताशील खूप कडे थंय घुमट सोवारी म्हणटा पळय ते सादर करताशिल्ले आमी कोंकणी खेळ बी केलात आमी कितले कडेन
0: कोंकणी खेळ कितले तासाचे उरताशिले
1: आमकां तेंगेले टायम लिमीट उरताशिले एक 40 मिनिट्स जावं 30 मिनिट्स म्हळ्यार ते अदर्स कल्चर प्रोग्राम उरताशिले सो एक 30 ते 40 मिनिटां भितर एक खंयचे तरी पार्ट
0: म्हणल्यार तुम्ही अदर्स प्रोग्राम म्हणल्यार खंय तरी एक सांस्कृतीक व्हड कार्यक्रमात कोंकणी खेळ केलात खंयचे कार्यक्रम
1: करावळी केलात मागीर मंगळूर मगर होन्नावर बेंगळूर केला
0: ताकातल्यान
1: चिकोडी बेळगाव हुबळी धारवाड हर कडे गेला
0: कोंकणी अकॅडमीच्या मुलाखत बेंगळूर उठू वचून घेऊन तुमगेले प्रोग्राम दिला
1: म्हणजे
0: खंयचे कोंकणी खेळत दिला ते
1: कोंकणी खेळत गेले
0: आता आमगेले उत्तर कन्नडात कितें आसा आमगेले कोंकणी भाषा सगळ्या लोकांक कळील उरता जेन्ना तुम्ही उत्तर कन्नड दाटून दुसरे जिल्ले भितर गेले थंय तेमगेले एक प्रादेशीक भाषा उरता तशें तुम्ही बेंगलोर चिकोडी गेला ना ही कोंकणी कळचे लोक न्ही खूब कमी उरतात तुम्ही बेंगलोर गेले तेन्ना कोंकणी अकॅडमीच्यान तुम्ही कोंकणी खेळ केले न्ही त्याचे लोकांक रिस्पॉन्स कशें आशिल्ले
1: सांगचे म्हणल्यार मॅडम मात आमगेले जे कोंकणी जे अभिमानी आसात खंय जरी उरलो तेका ते कळे हे अमुक प्रोग्राम अमुक जाग्यार तो नक्की थंय पावत एक आमकां खूब ऑडियन्स जाय म्हणना तो 100 ल 10 लोक जरी तो पक्का कळटलो रोल म्हणल्यार तेच आमकां समाधान
0: जाता आनी तेन्ना कितें उर सांगा सगळे दुसरे भाशे जाले तेन्ना मागीले एकच भाशेचे एक नाटक चलते आसा जावं एक यक्षगान चलते आसा म्हणले तेन्ना तो जो अभिमानान पळयता उरता पळयात ते दुसरे खंयच्या एक लागू येना
1: आनी मेन म्हणल्यार हे स्पिरिच्युअल मार्ग पळय स्पिरिच्युअला बद्दल कोणाक भाशे जरी कळना बट हे बरे कितें तरी आसा
0: तरी एक संदेश दिवचे चलते आसा आता तुम्ही कोंकणी खेळ सिटी भितर सांस्कृतिक कार्यक्रमात करते आसा ते म्हण सांगले न्ही आता बेंगलोरा भितर तुम्ही कसले खेळ केलो
1: मग तो लवणासूर म्हण याद आसा पार्टी थोडी दुसरी आशिल्ली आम्ही सात संगत थोडे आशिल्ले तेंका म्हणल्यार तबला वाजवचे आमगे गणपती नायक म्हण तेमी हरदासपण करतात तेमी तेतूर आशिल्ले बाब तबला वाजवचे मागीर आम्ही थोडे मेकअप आर्टिस्ट म्हळ्यार थोडे आमी ग्रुप करून गेले तितू
0: अशे लोक खूब उरताशिले नाटकाक
1: हय लोक उरताशिले म्हळ्यार एक कल्चरल प्रोग्राम न्ही म्हळ्यार स्कूल पोराक तेमी जास्त इनवायट करताशिले थोडे
0: तुम्ही ह्या खेळा मुलाखत कल्चरल प्रोग्राम लोकांक कितें संदेश दिताशिले तुमगे थीम दिताशिले तेमी
1: संदेश म्हळ्यार ही जी कला आसा आमगेली कायम जिवंत रावूं जाय हे आतां खूब लोकांक खबरच ना हे आमगेली जी पद्दत आसा न्ही तुमकां सांगची म्हळ्यार कोकणा भितर हे आमगेले कारवार स्टॉप जालो म्हणून हरकत ना ही पद्दत आफ्टर तेकात पुराय आमगेले अंकोलावर आमगेले कर्नाटका भितर यक्षगान चलता
0: चलते आसा खेळ चलना
1: खेळ हांग आकात कोडीबाग
0: जाऊ
1: तेका फुल खेळ करता सगळे
0: स्टार्ट गोवात बी केन्ना वचून
1: गोवात झाला बरोबर
0: गोवा ते कोंकणीचे आशिले तेमगेले कोंकणी अलग जाला बी त्या लोकांक आम्ही उलयली कळटा कशी गोवाचे रिस्पॉन्स कशे आशिले
1: गोवा मस्त रिस्पॉन्स
0: आता खेळाक जो वेशभूषण आसा न्ही ते तुम्ही तयार तुम्ही करतात काय मेकअप आर्टिस्टांक घेतात
1: आम्ही तयार करतात हांव तयार करता माझा भाऊ तयार करता आम्ही ओन किरीट उरू
0: सगळं पोशाख
1: हाय पुरा बाजू बंद उरू हे सगळे आम्ही रेडी करून घेतात बाकीचे मेकअप किती असा वेशभूषा बाकी करतात ते आम्ही तेमची खंच्यान घेतात
0: पोशाख आता एक खेळा आता रेडी करून घेल म्हण सांगा नेक्स्ट ते खेळ सांग तुम्ही दुसरीकडे वयता आणि त्यांना ते युज करतात काय किती
1: तो रोल उरला म्हणजे शूटेबल असं म्हणजे तोच घालतो
0: हा एक कडे तुमका विष्णू रोल मेळा आणि एक कडे रावणाल रोल मेळा

0: अलग अलग तेजे किरीट अलग अलग उरता रावणाल अलग विष्णू अलग
1: तुमका हे वेस्ट न्ही ते कित करता
0: ना दवरता सर तसे वेस्ट जायना सेफ दवरतात आमकां नेक्स्ट एक यूज जाता आज एक पटी केल्यार म्हळ्यार ना म्हणल्यार दोन तीन वर्सां येता तशें मटेरियल यूज केल्यार
1: तुम्ही आता एक किरीटाक कसले कसले मटेरियल यूज करतात
0: स्टोन सगळे उरतात न्ही मागीर ते लेस ते सगळे लावून ते रट्टाचे मागीर थर्माकोल एक शेप दिवन किरीटाचे ते सगळे मटेरियल लावून ते रेडी करतात
1: पोशाख उरता न्ही हातीचे ग्लाव्ज टाईप उरतात भुजा उठो लागता न्ही ते कोट ते तुम्ही हातीन शिवतात
0: ते आता गम सगळे ब्लू गम सगळे ते आम्ही यूज करतात ते फास्ट काम जाता
1: एक पोशाख तुमकां तयार करताना कितले दिवस लागतात
0: दिवसाचे कंटिन्यू आम्ही घेऊन बसनात असे एक आज कोणाक जाय म्हणले सर आज थोडे काम कर फाल थोडे काम कर एक असे रेडी करून देतात
1: तुम्ही खेळ म्हणले आता खेळाक रिहर्सल थोडे नाटक करता आमच्या कलावीद की सांग आमकां मॅडम फाटी कित आशिले एक नाटक म्हणा एक देड महिनो दोन महिन्याच्या रिहर्सल करताशिले सगळे लोक एक कडे जमत आशिले आणि आम्ही सगळो मागे डायलॉग इतलो हा भरून घेत आशिलो तेगेल डायलॉग त्यांनी भरून घेऊन त्यांनी वाचून तो परफेक्ट करून येत आशिलो आणि सगळे लोक एक कडे जमून आम्ही डेली डेली प्रॅक्टिस करून आमकां एकदम आम्ही स्टेजार वचून एकदम धमाकादार नाटक उडयत आशिले पण आता मॅडम ते कल्चर ना कित्याक म्हण सांगला मागेल डायलॉग हा भरून घेता हांव मागेले आरशे मुखार उभरता हांव सांगता कित्याक म्हणल्यार हांव खंय तरी वर्क करते उरता गोवात उरता कारवारात रिहर्सल उरता म्हाका डेली गोवाच्यान कारवार येऊ जाना सो हांव कितले डायलॉग आसा तितलेच बरयता आनी रंग तालीम आसा त्या दिवस तहान न्ही डायरेक्ट हे करता म्हण पण मॅच कशी जाता हे कान तेका म्हणल्यार ना ते जाता मॅडम तो बी तसोच करते उरता आनी मागीर आमगेल तेमगेल मॅच जावन आमगेल नाटक परफेक्ट जाता म्हण आता तशी तुम्ही करतात काय सगळो एक कडे जाऊन घेऊन रंग तालीम
0: एक कडे जाऊन तालीम करता
1: तितले सगळ्या टायम उरता
0: म्हणल्यार आम्ही जो भायर कोण आसा तेका तितले पार्ट दिना कोणाक दिल्यार बीन तेका एक ल्हान असो तो एक पाच दिसां भितर कव्हर करू शकता तसलो पार्ट दितात म्हणल्यार तो एक पाच दिसां पयली येऊन आमची बरं तालीम घेऊ सारखे आम्ही आता संगीत नाटक करतात संगीत नाटक करतात आम्ही चार महिन्या पहिले उठतात आणि कंटिन्यू रिहर्सल आमच्या
1: डेली रिहर्सल
0: हय डेली
1: एक संगीत नाटकात कितले कलावीद उरतात
0: एक दहा भितर उरता ना दहा वयर उरता
1: तुमगेल डेकोरेशन अनेक टाल अनेक बिझनेस उरता एकलो जॉब होल्डर हे सगळे तुम्ही एक कडे कसे जातात
0: आता आमगेल फॅमिली भीतर आम्ही ऑलमोस्ट सगळे कलाकारच म्हणू हरकत ना फॅमिली गेली पाच वर्षा पहिले एक नाटक केलं संत गोरा कुंभार म्हणून आम्ही पुरा फॅमिलीचेच मगेल बापोल भयण दोग लोक तेथून पार्ट केले
1: लेडिसांनी
0: मगर बाकीचे आशिले लेडिसान वारकरी केले हांव तेथूच नामदेवा पार्ट मगर मागेल भवान गोरा कुंभाराचे असे फॅमिलीच केले सगळे आता अजून आम्ही पाच वर्ष आले संगीत नाटक करते असं कंपनीचे
1: कंपनी नाटक केले तुम्ही ते तुमगेल फॅमिलीच्यान तसे टाईप तुम्ही
0: करते असत संत गोरा कुंभार केले मगर सेकंड एकच केलं मगर पावन खिंडीचा रणझुंजार मगर लास्ट इयर संत तुकाराम मगर ह्या वर्ष धनुर्भंग म्हण सीता स्वयंवर ते केलं
1: म्हणजे तुम्ही ते फाटले कंपनी नाटकच कित कॅसेट पळयतात
0: बुक म्हणजे पहिले लोक जे केले असतात आमगेले म्हणजे आमगे नेबर असा प्रेमानंद गडकर प्रेमानंद गडकर कुमोद गडकर म्हणून तेमी आमकां शिकयतात हे सगळे तेमी दिग्दर्शक म्हणजे तेमी आमकां हो रोल असो हे गेल भाषण अशी हे गाणे अशी
1: आता तुमगेल उलोवण्यान आमकां कळटा म्हळ्यार अजूनही थोडी एक आमगेल हे संस्कृती नाटकाचे दवन घेवच्याक लोक अजूनही पर्यंत हे करतात
0: भरपूर भरपूर आम्ही तर सिरियसली असा हितूत भीतर हे कल्चर आम्ही खंच्या परिस्थिती जीवन दवरलं
1: तुम्ही सांगले पळय हे सगळे कलावीद लोक येऊन घेऊन तरी तेमगेल टाईम काढून तेमी येऊन घेऊन तुमकां सांगते असतात
0: आमगेल नाटका भीतर आमकां तबल जी मागेल गुरु चंद्रकांत गडकर सर तेमी उरतात चार पाच वर्ष झाले उदय सेलकर बाबू सेलकर तेमी रिसेंटली हे झाले मागे प्रदीप महाले हे सगळे आमगेल ग्रुपाचे प्रसाद मडकयकर मदन मडकयकर हे सगळे
1: येऊन घेऊन तुमकां प्रेरपण करता
0: तुम्ही सगळे आमकां कसे किती सगळे आमकां
1: तुम्ही संगीत नाटक करू चार महिन्याच्यान डेली रिहर्सल करते उरतात
0: हा म्हणजे सपोज कोणी किती वर्क असा जर किती फंक्शन असा त्यांना मग स्किप करतात
1: स्किप करून
0: आणि तिथं जायच ना झालं जाऊचे ना
1: एक तुमकां उदाहरण सांगता तुम्ही सीता स्वयंवर म्हण सांगले ते संगीत नाटक कसे ते म्हण सीताल काणी घेतात संगीत रूपात उरत ते
0: संगीत रूपात म्हणजे आता संगीत नाटक म्हणजे कसे एकदम प्रोफेशनल शिकील उरता पळय संगीत पुरा नॉलेज उरता संगीताचे तेथून नाट्यसंगीत तसे उरतात तेथून नाट्यसंगीत इम्पॉर्टंट हे नाट्य संगीता खातीर हे नाटक संगीत, तेच संगीत नाटक म्हणतात.
1: शेजारी चार डायलॉग.

0: तसे ना संगीत नाटक पद म्हणजे थोडी राग उरता पण भूप राग ते राग पद्धतीर ते गायन जाऊ दे नाट्यगीत आमच्या पहिलेच कसे नाट्यगीत ते सगळे नाट्यगीत त्याचे प्रकारच जाऊ दे
1: ते नाट्यगीत तुम्ही तोंडान सांगता
0: तोंडान लाईव्ह स्टेजवर सांगता
1: नाट्यगीत सांगते तुम्ही त्याचबर नाच का काय
0: हे संगीत नाटका भीतर नाचे जास्त होते त्याचे म्हणजे एक सादर करचे म्हणता पण प्रेझेंट ते इम्पॉर्टंट
1: सामाजिक नाटकीत उरता रिहर्सल केलो तुगेल डायलॉग तुम्ही पळयलो स्टेजार वचून सपोज डायलॉग इसरला बी तुगेल ओ डायलॉग आहात ते नाटक कंटिन्यू करून होरू जात तुमका संगीत नाटक तसे उरना म्हणून सांगू शकता
0: ती मेन किती म्हणजे स्टोरी उरता न्ही सपोज ते स्टोरीचे जर आम्ही किती उलटा सुलटा उलेल म्हणजे ती स्टोरी पुरा चेंज जाता न्ही आता सीता स्वयंवर रामान धनुष मोडला म्हणून सांगते गेल्यावर ती स्टोरी ते करेक्ट क्लिअर सांगते होते तर मागेल किती जरी उलवून कितीतरी करचे मुखार
1: तुमच्या संगीताच्या अनेक
0: पुरा चेंज जाते वयता
1: त्याच्यान हे पक्का आम्ही स्कुला वयतान कशी पद्य आमच्या बायपाट घालत असेल
0: पळयात
1: फ्रीत नाटक शो करता
0: फ्री फ्री फ्री कमिटीचे खर्च ते देतात ना वर्गणी काण करता पण तसे
1: एक सेवा भाषे हे मुखार वचून एक मनोभावन दवन घेऊन तुम्ही हे
0: कल्चर आमच्या सगळ्या मुखार येऊ जाय त्याच्या लोकांक चार बरे संदेश मिळत हेच आमच्या मेन इंटेन्शन
1: कसे आज सामाजिक नाटकात लोक खूप उरतात काय संगीत नाटकात खूप लोक उरतात
0: म्हणजे लोकांक आवडतात असे थोड्या लोकांक संगीताची खूप आवड उरता ते खंयच्यान आता आम्ही हिंग नाटक करता गोयच्यान बी लोक पळक येतात
1: सपोज आता संगीत म्हणणार तेगेल आवाज बर उरका तो एक सिंगर उरका आवाज बर ना जाल्यार कितें जाता तेणे कितले सुंदर सांगल्यार बी ना लोकांक आवडना आता तशें तुमगेल संगीत नाटकात जो भाग घेल उरता पळय तेमकां सगळ्यां आवाज बर उरता
0: एक्चुअली ते आमी सगळे सुटेबल कोण पर्सन आसा शिकील आसा तेकाच ते रोल देतात
1: ते एकळ्याक रोल बरो करू कळटा तो बायपाट बी बरो घालता पण आवाज भरना म्हणजे तुम्ही घेना
0: ना मग तेगेल आवभाव बरो उरता तेगेल आवेश म्हणटा पळय प्रोज तो बरो उरता तो तेका रोल थंय देतात
1: हा म्हणजे एक संगीत नाटक संगीत सांगचे बी उरता हे डायलॉग म्हणचे
0: बी उरता सगळं इम्पॉर्टंट असा जितले संगीत कितले म्हणचे इम्पॉर्टंट असं तितले प्रोज बी इम्पॉर्टंट
1: आज खाली डायलॉग
0: सुरू ना ना ना डायलॉग सुरता आज खंयचे कॉमेडी पार्ट उरलो
1: संगीत नाटकात बी कॉमेडी उरता
0: हा कॉमेडी उरता त्या ते कॉमेडी रोलच उरता
1: म्हणजे म्हाका दिसता सामाजिक नाटक एक नाटककार जसे प्रतिभा आशिल्लो जो एक धैर्य आशिल्लो मनीस करू शकतलो पण संगीत नाटकात तुमका संगीत समोर का वांगडा तुमच्या आवाज बी बरोबर टफ अस म्हणजे
0: आता मेन म्हणजे आता चंद्रकांत सर बी आमच्या मुखारच उरता तुम्ही उरता बोल तुमच्या मुखार आम्ही किद्या किती म्हणू जायना तुमकां खबर आसा तेंका ते रागा बद्दल ताला बद्दल तेंका सगळें खबर
1: उरता राग ताळमेळ करू जाणा एक संगीत नाटक सुमार कितले पद्य उरतात
0: उरता पहिलेच्या तो एक एक नाटकां पळोवंक गेले 20-22 बी आसात 25 बी आसात एक एक 15 बी आसा 16 बी आसात
1: सीता संयोरात रामाल रोल तुम्ही केला म्हणणारा तुमच्या वाट्या कितले येतात पद
0: एक दोन
1: दोनच येतात कितले मिनिटाचे उरतात
0: एक्चुअली संगीत प्रेझेंटेशन करतात तसे ते ते आलाप बी करता पण
1: ते आवाज
0: आलाप केला थोडे टाइम वयता एक 7 मिनिट बी वचू शकता 5 मिनिट बी वचता थोडे डायरेक्ट म्हण घेऊन कमी शॉर्ट बी करूयात
1: म्हणजे राजेश आता एक संगीत नाटकात संगीत आता 7 मिनिट म्हणजे दोन संगीत 15 मिनिट झाले आता संगीत नाटका बद्दल हा तुमक क्वेश्चन करते गेल्यार तुमकां संगीताचे ल्हानपणात इंटरेस्ट आशिले
0: खूप इंटरेस्ट
1: संगीता खातीर तुमकां स्पेशल संगीत क्लासा बी गेल्ले आसात
0: हा तबला क्लास खूब
1: जॉईन
0: चंद्रकांत सराकडे
1: केले एक्टिंग करता करता तबला जॉईन केला
0: म्हणजे माझा बाबा तबला वाजत असं सगळं ताळ म्हणजे वाजवचे किती म्हणून खबर आशिले प्रोफेशनली किती म्हणजे त्याची नॉलेज
1: नॉलेज
0: सराकडे जॉईन कर
1: ते जाता आमका एक घरात कळेल उरता पण आम्ही ते गुरु मुखान तर गेल्यावर मात्र आमकां एक बरोबर एक वाट दिसता हे
0: सोलो वादन करचे कसे मागीर साती करचे कसे हांव हार्मोनियम बी प्ले करता लहरा साथ करता म्हणजे तबला बरोबर ते बी
1: तबला हार्मोनियम बी तुम्ही प्रॅक्टिस खाय तरी शो दिला असा तबलाचा
0: तबला भरपूर कडे हा पोट परती बी आम्ही साई तुम्ही तिंग तबला वाजेल खूप कडे वाजेल आम्ही ऑलमोस्ट आमचा कारभार कितले लोकल आर्टिस्ट असा सगळ्यावर साधी केला
1: सर तुमकां खंय तरी सामाजिक नाटकात बी तबला वादक जाऊ हार्मोनियम वादक म्हणून आपयले उरतात
0: तबला वाजयला तबला फिल्डा भितर आता कितें प्रोग्राम आसा तेन्ना आमी हांव हार्मोनियम वाजयता बट अदर्स नाटक बी कितें उरल्यार ते हांव तबला प्ले करता
1: तबला आतां कन्नडा नाटकाक बी गेला ते तबला
0: कन्नडा नाटकाक

0: हे आमगेल कोंकणी फिल्डात तुम्ही नाव करता असं म्हणतात. आता पळयल्यार हे सदाशिवगडचे ग्रामाचे लोक जो आसा न्ही आमगेल कोंकणी साहित्य अकादमी लोक आसात आणि तेमी आमगेल कोंकणी भाषा जो मुखार व्हरूक खूप साधन करते असतात. तर आमगेल हे सगळे कार्यक्रम मुखांतर आमगेल लोकांक हे कळतेच पळय. आता तुम्ही आता एक कलाविद झालाय, हार्मोनियम आणि वांगडात तबला बी वाजयता म्हण झालंय. आता तुमकं नाटक करचे बरं दिसते का हार्मोनियम जाऊ तबला वादन करचे बरं दिसते?
1: सगळं आवडतं.
0: तुमकं म्हणा ब्लडाचं तेल असं आवडता?
1: खूप आवडतं. म्हणजे हे जे परंपरा मॅच कठीण. आता आम्ही नवीन काय परंपरा खंचित रेडी केलं ना पहिल्याच्या अंकित मिळत त्याच कंटिन्यू करते असं. हे मॅच कठीण.
0: अजूनही पर्यंत क्लासा वैते असत काय
1: ना? सपोज आता किती आमगेल काही प्रोग्राम किती उरले जाऊ शिकती दिला आम्ही
0: गुरुकडे वचून शिकतात. तुम्ही क्लास चालले ते असत
1: ना? सध्या चालले ते ना, पहिले घेत असलो.
0: आता तुमगेल मुखांतर तुम्ही आणि थोडे परत तयार करू शकता नाही हे तबला वादन?
1: शिका ना, हा एके पडे किती उरतात, हा बिझी उरता कामाला सर टाइम मिळणं तसं घेऊच्या काय प्रॉब्लेम ना. हा कोणाचं थोडे ग्रुप असं आमगेल थोडे म्हणजे फ्रेंड सर्कल आम्ही खूप वेळ प्रोग्राम देतात आमगे ग्रुप असं.
0: तुमगेल अनुभवा भीतर माको हो रोल जाऊ हाव केले हे तबला वादन जाऊ हाव केले हार्मोनियम वादन खूप मस्त आला असे हाव केन्ना बी करू शकना असे तुम दिसेल असा?
1: लास्ट इयर एक परशुरामाचं रोल केलं सीता स्वयंवरात परशुरामध्ये. म्हणजे ते जो धनुष असं नाही तो परशुराम आलो शिवधनुष तो जनक राजाला दरबारा उरता तो राम मरता नाही त्यांना परशुराम येत तो रोल मागेल एकदम खूप लोकांना कॉम्प्लिमेंट दिले एकदम तुझ्या इतल्या रोला भीतर तो बेस्ट झालो
0: परशुराम.
1: परशुराम टोटल स्टार्टिंग दन एंड पर्यंत एग्रेसिव्ह एकदम एकदम एग्रेसिव्ह रोल आणि भाषे बी तशीच असेल त्याचे वजन एकदम आणि तो मला थोडे आवडतं तसे.
0: ते कसले संगीत नाटक?
1: संगीत नाटक
0: ते परशुरामात संगीत असेली
1: ना परशुरामात हे गाणी असे
0: ते एकदम वजनदार रोल तुमका आवडता म्हणजे
1: एकदम सगळं म्हणजे नरसिंह
0: ते परशुराम नरसिंह हे जो रोल असा पडला आहे आमगेला भीतर एकदम अग्रेसिव्ह आहे तसले रोल तुमका आवडतात?
1: लास्ट इयर आम्ही आमगे महामाया तिथेर होता त्यांना नरसिंह अवतार खेळ
0: केले.
1: आमगेला एक कलाकार गेले आठवड्या कधी हे झाले रमेश गजिनकर म्हणून त्यांगेल इच्छा असेल आपण लास्ट हिरण्यकश्यपू पाठ करू द्या
0: म्हणून
1: नरसिंह अवतार खेळ केलो.
0: तो हिरण्यकश्यपू केला आणि
1: थोडे हेल्थ प्रॉब्लेम असे पण ते मी केलं तो रोल. मग अनेक भावासाहेब निलेश म्हणून तो नारदाच बी रोल खूप करतो.
0: आता तुमकं पळयला तुमगेल तोंडात तुम्ही सौम्य दिसतात पण तुमकं रोल आवडता अग्रेसिव्ह म्हणते असत कितले डिफरन्सेस पळया मनीस एक ऍक्टिंग करशी कसे असा आणि तो दिसूक कसे उरता असे तुम्ही जीवनात रागिष्ट असत
1: ना तशी ते रोला भीतर ते बुडल्यार तसे ते रोल लोकां मुखार वयता
0: प्रेझेंट करता.
1: आता तो परशुराम म्हणलं काल एक सिंपल डायलॉग म्हण गेला तितले येईना नरसिंह अवतार म्हणून खांब्याला फुटून येईल नंतर ते गेलं आवेश कशी उरत आहे आता सिंपल येऊन असंच राहुल म्हणत ते हे राक्षस म्हणजे येताना दिसू जाय तो पोझिशन राक्षस.
0: तुम्ही ह्या फिल्डा पडेला तुमगेल विद्याभ्यासा कितरी हे झालं असा?
1: तसं काही ना आमगेला मागेल तेन कम्प्लीट झालं मग पीयूसी केलो मग आयटीआय केलं थोडं लोकांना ओपिनियन बी असेल खाई तरी काम होतं बट आमक इंटरेस्ट येतो असले
0: जे जॉब कमायचे तुम्ही ह्या फिल्डात कमायचे असा तुमगेल फॅमिली हे कसे सपोर्ट करतात? बाबाला आईन पळले आई तुमकं सपोर्ट केली तुमगेल मिसेस तुमकं कसे सपोर्ट देत असं?
1: फुल सपोर्ट एनी टाइम तेगेले जास्त सपोर्ट अस मग
0: कित्याक का म्हण सांगणार आता जे थोडे युवा पिढीगे कितस का म्हणा आमकां कितें तरी जॉब उरता हे कितें घरांत सगळे पयशे कितले कमयल्यार बी न्ही अशें भायर ओल्ड सिटी भितर वचून घेवन नोकरी करचे आमी सेपरेट उरचे आनी हे सगळे ओल्ड स्टायलीज घेवन बसलात आमी म्हण अशें कितें तरी कंप्लेंट केन्ना केल्ली आसा?
1: केन्ना ना तेका मेन म्हळ्यार कलेची रिस्पेक्ट खूब आसा ते बी कलाकारच म्हणून उरकत ना तेका गायन येता सगळे येतात
0: ती तेका नाटकाक कशे तुमकां
1: सपोर्ट? फुल्ल सपोर्ट उलट आमी सगळे तयार बी करून दिता ते गेला सगळे त्याच रेडी करून देत मग काही खेळावं झाल्यावर किती आम्ही एसटी उरता जगाच्यावर बेगा बेगा ते गेले काम
0: असे तुमकां मिळेल तुमकां जीवन साथी बी तुमकां तितलो साथ देत
1: खूप.
0: सपोज हे साथी तुमकां सम मिळेल जाल्यार हे फिल्डा तुमकां मुखार
1: वचून
0: जाले तुमगेल जो पळयल्यार आता आमकां दिसू लागला की सांगा आताचे आवय बापूय न्ही हे नाटक यक्षगान खेळ हे सगळे परा दाखयनात कितें आशिल्ले स्कूल झाले ट्युशन वयचाय ट्युशन झाले घरा येऊन तेमी कितें स्कुला टिचरांक कितें केला ट्युशना टिचरांक कितें केला म्हण होमवर्क करते बसतात त्यानंतर टायम झालो न्हिदतात सकाळी उठले स्कुला गेले वापस आवय बापूय ना दोन जॉबा गेले म्हणा परा कितें तरी ते घरा कामाच्या हाती दिले जेवले

भायर सोणात एकदम अपडेट करतात फाल इंजिनियर करका एका डॉक्टर करका हेते इंटेन्शनात न्ही पोराल एक सांस्कृतीक फ्युचर उरता म्हणटा फ्युचर वायट करनात तेमगेल बी आमी रॉंग म्हणू जाणा की तेमकां ज्या समाजा भितर आमगेल चले बऱ्या हुद्द्या वचू म्हण अशी कल्पन केले उरतात तेमी त्या दिशे तेमगेल ते तशेंच रुटीन करते येल उरतात एक एक पोर अशे उरतात की तेमकां आर्ट करची कल उरता ते आता स्कुलात क्ले मॉडेल्स पण करतात त्याने इतले सुंदर ते मी करतात ते क्ले मॉडेल्स आणि मूर्ती ते केले पळेल त्यांना दिसता या पोरा भितर आमकां कितरी एक असणी मूर्ती करतात ते पॅरेंट

0: ऍक्च्युली हे प्रतीप हे कशकन वयर हाडका म्हणून तुम्ही सांगू शकतात. आता विद्याभ्यास बी तितलाच इम्पॉर्टंट असा आम्ही ना म्हणजे किंवा म्हणजे तुमगेले एक परंपरागत धंद झालो ह्याच्यान तुम्ही हे मुखार चालून उरले, तुमकां आवय बापायल सपोर्ट उरले, नेक्स्ट पिढीक आता सपोज तुम्ही उरल्यार बी हे नाकरे बाबा शिकून मुखार वच म्हण तुम्ही बी तसे सांगू शकतले काय तुमगेले मुखारले पिढीक अशेच करा हे कले होर म्हण सांगतले.
1: मागेल पर्सनल सांगचे म्हणजे कोणाक आता सपोज ते जर ते क्लिअर इंटरेस्टच असा त्याने ते केल्यार तो मुखार वयतलो म्हणजे त्याला ते काम असे दिसचे ना ते डेलीच आराम तो किती करून येतला त्या दुसऱ्याक जर हा ठेव बसल्यावर तो कितीतरी बोडा ते वज दिल्या टाईप आपण कित्याक हे हाती घेलो काम त्याच्यात जमचेच ना ते कोणाक बी सांगता एज्युकेशन फर्स्ट एज्युकेशन इम्पॉर्टंट देऊकच जाय त्या भायर आमगे जी संस्कृती असा ती आम्ही जपून दौरकूच जाय
0: ही संस्कृती आम्ही इतक्याक स्टॉप करणार तुमगेल बाबान केले तुमगेल यो पिढीन मुखार हाडली तसे तुमगेल नंतरच्या पिढीन बी ही मुखार वर तसे एज्युकेशन करा एज्युकेशनात जो कितले कॉन्सन्ट्रेशन करतात तितले करा त्याने शिका त्याने ते फुल नॉलेज घेऊका तो तेगेल पायार उभ्याचा एक आमक विद्याभ्यास एक हक्क तो आमगेलो त्याच्या बरोबर आम्ही हे जो की तस पळया नाटक जाऊ वादन करचे तबला वादन जाऊ हार्मोनियम वाजायचे हे बी आमगेले दोन घेऊचे
1: माझा फ्रेंड असा सिद्धांत म्हणून तो डॉक्टर प्लस तो तबला बी सगळे सगळे साथी
0: ते सांगले नाही आताचे आवय बापू बी मातर माते धावडो लागलात की परत आम्ही अदर ऍक्टिव्हिटी सात बी मातर हे
1: करूकच जाय इम्पॉर्टंट असत.
0: राजेश वसंत सैल तुम्ही इथल्यापर्यंत आमगेल स्टुडिओ येले आणि तुमगेल जो जीवनानुभव आमगेले सगळे श्रोत्रा सांगले असा तुमका हांव धन्यवाद म्हणता असा नमस्कार.
1: नमस्कार.
2: नाट्यरंग कार्यक्रम प्रसार झाले. आयच्या नाट्यरंग कार्यक्रमात भाग घेतले अतिथी असा कारवार तालुक सदाशिवगड ग्रामाचे राजेश वसंत सैल आणि हेमचे भर संवाद चालून दिले असा संध्या मंगेशकर. समग्र निर्वहन टी श्यामप्रसाद.
3: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು. ಶ್ರೋತೃಗಳೇ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳೋಣ.
4: ರೀ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರೀಓಪನ್ ಆಗ್ತಿದೆ.
5: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
4: ಯಾಕ್ರಿ ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
5: ಓ ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು ಆ ಬುಕ್ಸ್.
6: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪ್ಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233.
3: ಗಾಯಕಿ ಶ್ರೇಯಾ ಘೋಷಾಲ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿರುವ ಗೆಳೆಯ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಯನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಕವಿ ಜಯಂತ್ ಕೈಕಿಣಿ ಅವರ ಈ ಗೀತೆಗೆ ಮನೋಮೂರ್ತಿ ಅವರ ಸಂಗೀತವಿದೆ.

0: क्रियान्वित क्रीडानां विश्व आरक्षक क्रीडानां अग्नि क्रीडानां च सज्जतायाः समीक्षा करिष्यति। केन्द्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान अद्य सीबीएसई इति द्वादश कक्षायाः मूल्यांकनं प्रक्रियायां सहैव एतस्य नूतन पटलाधारित अंकन प्रणाल्यां च जातानां प्राविधिक त्रुटीनां च संज्ञानं गृहीतवान्। मंत्रिणाम् एतेषां विसंगतीनां विषये छात्राणां शंका समानार्थं दृढ आश्वासनं प्रदत्तम्। शिक्षा मंत्री प्रोक्तं यत् इयं पटलाधारित अंकन प्रणाली पारदर्शितां सुनिश्चेतुं कश्चन प्रगतिशील उपायात्मक मञ्चः वर्तते। सः नवदिल्ल्यां सीबीएसई अधिकारिभिः सह उच्चस्तरीयोपवेशनं विधाय अनन्तरं वार्ताहरान् सम्बोधितवान्। तेन स्पष्टीकृतं यत् सर्वे अधिकारिणः इदं सुनिश्चयन्ति यत् कस्यापि छात्रस्य जिज्ञासा यथावत् न तिष्ठेत तथा च सर्वेषु स्तरेषु उत्तरदायित्वं सुदृढं स्यात्।
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है। पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
0: पुर ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायां अद्यतनः दिवसः भारतस्य कृते अतीव गौरवपूर्णः आसीत्। भारतस्य प्रमुख क्रीडकाः लक्ष्य सेनः, पीवी सिंधु, चिराग शेट्टी, सात्विक साईराज, रंगी रेड्डी इत्यनयोः पुरुष युगलदलं तथा च ध्रुव कपिला तनीसा क्रेष्टो इत्यनयोः मिश्रित युगलदलं च स्व स्व प्रतिस्पर्धासु विजयं प्राप्य प्रागुपान्त्य चक्रे प्रविष्टवन्तः। महिला एकल क्रीडायां षोडश चक्रे पीवी सिंधु जापान देशस्य रीको गुंजी एकविंशतिः द्वादश इत्यंकांतरालेन पराजितवती। आगामी स्पर्धायां सा दक्षिण कोरिया देशस्य एनके यंग इत्यनेन सह स्पर्धिष्यन्ते। अत्रांतरे पुरुष एकल क्रीडायां थाईलैंड देशस्य द्वितीय वरीयता प्राप्त क्रीडक कुनलावुत विदित सारनः स्पर्धायाः आरम्भे एव आहतो भूत्वा क्रीडाङ्गणात् बहिर्जातः, येन लक्ष्यसेनः आशयान स्वकीय स्थानं सुरक्षितवान् इति वार्ताः।
2: एक जिल्ला वार्तापत्र
3: ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ, ಬರೆದವರು ಎಚ್ಎಸ್ ರೂಪೇಶ್ ಕುಮಾರ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಲಿಂಗಾನಂದ. ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಾವು ಬೆಳೆಯುವ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರಾಮನಗರ ಜಿಲ್ಲೆಯು ಎರಡನೇ ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿದೆ. ಆದರೆ ಈ ಬಾರಿ ಮಾವಿನ ಫಸಲಿಗೆ ಕೀಟಬಾಧೆ, ಜೋನಿ ರೋಗ, ಹವಾಮಾನ ವೈಪರೀತ್ಯ ಇವುಗಳಿಂದ ಶೇಕಡ 50% ಫಸಲು ಕುಂಠಿತಗೊಂಡಿದೆ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ಬಾರಿ 235,104 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ಫಸಲು ಬಂದಿತ್ತು. ಆದರೆ ಈ ಬಾರಿ 121,945 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ಮಾವಿನ ಫಸಲು ಬಂದಿದ್ದು ಸುಮಾರು ಅರ್ಧದಷ್ಟು ಫಸಲು ಇಳಿಮುಖವಾಗಿದೆ. ಈ ಬಾರಿ ಅತಿ ಉಷ್ಣಾಂಶದ ಕಾರಣದಿಂದ ಮಾವಿನ ಫಸಲು ಕುಂಠಿತಗೊಂಡಿದೆ ಎಂದು ತೋಟಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದು, ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಕೀಟನಾಶಕ ಮತ್ತು ಔಷಧಗಳನ್ನು ಸಿಂಪಡಣೆ ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಅತಿಯಾದ ಉಷ್ಣಾಂಶದಿಂದ ಹೂಗಳನ್ನು ಗಿಡದಲ್ಲಿ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿಲ್ಲ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಫಸಲು ಇಳಿಮುಖವಾಗಿದೆ ಎಂದು ಇಲಾಖಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಯೋಜನೆಯಡಿ 132 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ 2.71 ಲಕ್ಷ ಕ್ವಿಂಟಾಲ್ ರಾಗಿಯನ್ನು ಖರೀದಿಸಲಾಗಿದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಈ ಬಾರಿ ಶೇಕಡ 20% ಹೆಚ್ಚುವರಿ ರಾಗಿ ಖರೀದಿಸಲಾಗಿದೆ. ಕಳೆದ ಬಾರಿ 18,082 ರೈತರು 2,74,804 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ರಾಗಿ ಮಾರಾಟ ಮಾಡುವುದಾಗಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಇದರಲ್ಲಿ 12,773 ರೈತರು 83,57,00,000 ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ 1,94,804 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ರಾಗಿಯನ್ನು ಸರಬರಾಜು ಮಾಡಿದ್ದರು. ಈ ಬಾರಿ ರೈತರಿಂದ ಹೆಚ್ಚು ರಾಗಿ ಖರೀದಿ ಮಾಡಲು ಗುರಿ ನಿಗದಿಪಡಿಸಿಕೊಂಡ ಆಹಾರ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಆಹಾರ ಮತ್ತು ನಾಗರಿಕ ಸರಬರಾಜು ನಿಗಮ ಕ್ರಮ ವಹಿಸಿದ್ದು, ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ 11,693 ರೈತರು 132,89,00,000 ಮೌಲ್ಯದ 2,71,982 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ರಾಗಿಯನ್ನು ಸರಬರಾಜು ಮಾಡಿದ್ದು, ಇದರಲ್ಲಿ ಶೇಕಡ 90% ರೈತರಿಗೆ ರಾಗಿ ಹಣವನ್ನು ಅವರ ಖಾತೆಗಳಿಗೆ ನೇರ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಜಿಲ್ಲೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ಸಾಲಿಗಿಂತ ಈ ಬಾರಿ ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಕುಂಠಿತಗೊಂಡಿದೆ. ಕಳೆದ ಸಾಲಿಗೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಈ ಬಾರಿ ಶೇಕಡ 40% ಮಳೆ ಕೊರತೆ ಉಂಟಾಗಿದೆ. ಕಳೆದ ಜನವರಿಯಿಂದ ಮೇವರೆಗೆ ವಾಡಿಕೆ ಮಳೆ 130 ಮಿಲಿಮೀಟರ್ ಇದ್ದರೆ ಈ ಬಾರಿ ಕೇವಲ 90 ಮಿಲಿಮೀಟರ್ ಮಳೆಯಾಗಿದೆ. ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 86,360 ಹೆಕ್ಟೇರ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಗುರಿ ಹಾಕಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ವಾಡಿಕೆ ಮಳೆಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಸರಬರಾಜು ಮಾಡಲು ರಸಗೊಬ್ಬರ ಮತ್ತು ಬಿತ್ತನೆ ಬೀಜಗಳನ್ನು ದಾಸ್ತಾನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದು, ಮುಂದಿನ ತಿಂಗಳಿನಿಂದ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ರೈತರಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜ ಮತ್ತು ರಸಗೊಬ್ಬರ ಸರಬರಾಜು ಮಾಡಲು